दुलपदां. पयलें पोलका, मागीर दुलपदां जावन आतां हो प्रकार बायलां म्हूण फामाद. ब्रास बँडार ताळ दवरूंक दुलपदां सलीस. साबार दुलपदां आमी शिबिरांत शिकल्यां. आतां काजराक मोगा पद सादर करतां.

बाहिर पेल्लोहिने वोबियो आणि वेश केले वेश कोंग निकाजराणी देवाचे बेसावा मागून वेगळ्यासराचा सेंटिमेंटल बघण्यांक नव्या जिवेताच्या स्वप्नांत उतरासो अंका दिवंक गडलिंगिता हांतू जिवेताचो सार आटापून असा आतां गायता वेश 12-13 वर्सां पसून

घुमट कौनी सांस्कृतिक महत्वाचे अनन्य वजंत्र माती चिकलशी दोन तोंडा गारीचे सामडे असून कौनी लोक आपलो बेटेलो सोवेळ करसोवून घुमटा पोदार असतात. घुमटा पोदांनी मोरयेची गीतां, देवाची गीतां, बाळगीतां, उडती पोदां, लोकवेदांतल्यो फामाद काण्यो गीतां रुपार इत्यादी घडल्यात. घुमटा पोदांनी कोंकणी लोकांचो इतिहास आटापून आसा. एक घुमट पोद आसा मानपत्री गवडागेर सोगी बसल्यो. त्या सल्यांच्या लग्न सैरिकी विशीं विडंबन रितीन पोद आसा. आतां आमी सादर करतां.

पांचोबणाच्या स्थापकापैकी कवी अमर चाफ्रा ऐकलो. त्याने त्याच्या कुरकुरीत उत्तरांद्वारे कोंकणी साहित्य गिरेस्त केला. आता गायन विभाग तयार असा घेऊन एक उठते पद फारार फार. उतरां कवी अमर चाफ्रा डिकोस्ता. ताळो एरिक बाब ओझेरियो.

दुलपदां. पयलें पोलका, मागीर दुलपद जावन आतां हो प्रकार बायलां म्हूण फामाद. ब्रास बँडार ताळ दवरूंक दुलपदां सलीस. साबार दुलपदां आमी शिबिरांत शिकल्यां, आतां काजराक मोगा पद सादर करतां.

आमका आयरन बायरे पेल्लो हिने वोव्यो आणि वेश केले. वेश कोमनिका जरानी देवाचे बेसावा मागून वेगळ्या सराचा सेंटिमेंटल बघण्यांक नव्या जिवेताच्या स्वप्नान उतरासो आंका दिवंक गडलिंगिता. हांतू जिवेताचो सार आटापून असा. आतां गायता वेश 12-13 वर्सां पसून.

बाणसोबणाच्या स्थापकापैकी कवी अमर चाफ्रा ऐकलो. त्याने त्याच्या कुरकुरीत उत्तराद्वारे कोंकणी साहित्य गिरेस्त केला. आता गायन विभाग तयार असा घेऊन एक उठते पद फारार फार. उतरां कवी अमर चाफ्रा डिकोस्ता. ताळो एरिक बाब ओझेरियो.